0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दल जी काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफ एम 90.4 KLE कनसू। संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। प्रथमं प्रार्थनां कुर्मः। ॐ श्री गणेशाय नमः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनासूर. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मनीषा तुमच्यासोबत. आज आहे मंगळवार 25 ऑगस्ट 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार. मनात श्रद्धा असेल तर संकटातही आशेचा किरण दिसतो आणि प्रयत्नांची साथ असेल तर स्वप्नांना नक्कीच दिशा मिळते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. व्हॉएजर 1 अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानव निर्मित वस्तू बनले. बेलारुस देशाला सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले दिवस होता आजचा. झिम्बाब्वे देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर 10 दिवसांनी जपानने शरणागतीची घोषणा केली. कॅप्टन मॅथ्यू वेब इंग्रजी चॅनल पोहून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले. गॅलिलिओ गॅलिली यांनी त्यांच्या पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस पाहू. काजोल आयकट भारतीय लेखक आणि कादंबरीकार यांचा जन्म. संजीव शर्मा भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अशोक पत्की संगीतकार यांचाही जन्म आज. गंगाधर गाडगे मराठी लेखक अर्थतज्ञ आणि साहित्य समीक्षक नवकथेचे अधर्यू म्हणून प्रसिद्ध असणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अभिरुची पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सका.

अध्यात्म म्हणजे केवळ देवाचे स्मरण करणे नाही तर आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि आपल्या कृतीमध्ये माणुसकी आणणे होय. ज्यांच्याकडे समाधान आहे त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहूया. आपल्यापेक्षा कमी भाग्यवान असलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देऊया. राग आला तर शांत राहूया. दुःख आले तर ईश्वरावर विश्वास ठेवूया. आणि आनंद मिळाला तर तो इतरांसोबत वाटूया. याच सुंदर विचारांसह आता वेळ झाली एक छानसं भक्तिगीत ऐकण्याची. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली म्हणून धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू, ज्यामध्ये सुरुवात करते मेष राशीपासून. आज कामात उत्साह राहील, नवीन जबाबदारी मिळू शकते, आत्मविश्वासाने काम करा. वृषभ रास, आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील, अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. मिथुन रास, संवाद आणि संपर्कातून नवीन संधी मिळू शकतात, महत्वाच्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. कर्क रास, कुटुंबासोबत आनंदाचा वेळ मिळेल, मनातील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. सिंह रास, कामात तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते, नेतृत्वाची संधी मिळेल. कन्या रास, नियोजनपूर्वक काम केल्यास चांगले परिणाम मिळतील, आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यामध्ये समतोल राखा, सहकार्यामुळे कामे सहज पूर्ण होतील. वृश्चिक रास, एखादे महत्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, संयमाने निर्णय घ्या. धनु रास, नवीन कल्पना आणि संधी मिळू शकतात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मकर रास, मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, आर्थिक नियोजनावर लक्ष द्या. कुंभ रास, मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. आणि शेवटची मीन रास, मन प्रसन्न राहील, कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवा, आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणधोनी 90.4 FM KLE गणेश.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. रघुनाथ पणिग्राही भारतीय गायक गीतकार यांची आज पुण्यतिथी. नील आर्मस्ट्रॉंग अमेरिकन अंतराळवीर आणि चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव. राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक, काँग्रेसचे अंतराळ सन्मान पदक, नासाचे विशिष्ट सेवा पदक प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. डॉक्टर वदी कुलकर्णी संत साहित्याचे अभ्यासक समीक्षक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथी. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईल.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राममध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राममध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण बॅच फ्लॉवर रेमेडीज पुष्पौषधींविषयी माहिती घेत आहोत. आज आपण सेंचुरी या क्रमांक 4 औषधाविषयी माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे झाकोळलेले आत्मतेज. आपल्या सभोवती अनेक प्रकारची माणसं आढळतात. यापूर्वी आपण क्रमांक 3 म्हणजे बीच टाईपच्या व्यक्तीचा स्वभाव धर्म पाहिला. बीच टाईपच्या व्यक्ती इतर लोकांवर वर्चस्व गाजवणाऱ्या असतात, तर याच्या विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तींना सेंचुरी या औषधाची गरज असते. अशा प्रकारची वर्चस्व गाजवणारी व्यक्ती घरात असेल तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, विशेषतः लहान मुलं, आपलं व्यक्तिमत्व हरवून बसतात. स्वतःचं असं काही मतच प्रदर्शित करू शकत नाहीत. भीक नको पण कुत्रा आवर या न्यायानं राग आरडाओरडा सहन करण्यापेक्षा तो किंवा ती म्हणेल ते करणं बरं असं वाटू लागतं. तसं करणं भागही पडतं आणि मग हळूहळू, विशेषतः लहानपणापासून अशी वागणूक मिळाली असल्यास दुसरा म्हणेल तसंच करणं हा त्या व्यक्तीचा स्वभाव धर्म बनतो. एकदाच तसा स्वभाव झाला की मग सर्वच व्यक्तींच्या बाबत, घरात, बाहेर, मित्रमंडळीत काही व्यक्ती कुणी काही म्हणेल त्याला मान तुकवते. स्वतःचे मतप्रदर्शन करणंच जणू विसरून जाते. सेंचुरी टाईपचे लोक वादविवाद करणार नाहीत. इतकंच नव्हे तर कधी कधी स्वतःचं बरोबर असलेलं म्हणणंही इतरांना पटवून देऊ शकणार नाहीत. स्वतंत्र अशी कृतीही करणार नाहीत. कुणी म्हणेल त्याच्या विरुद्ध तर कधीच बोलणार नाहीत. खरं म्हणजे अशा व्यक्ती हुशार, क्रियाशील असतात, पण इतरांच्या इच्छा, मते यांना बळी पडून स्वतःचं तेज, शक्ती घालवून बसतात. त्यांची बहुतांश शक्ती ही कुणाच्या तरी आज्ञा पाळण्यात व्यर्थ खर्च होत असते. स्वतःचं ध्येय, स्वतःची इच्छा पुरी करण्यासाठी वेळ, श्रम, आत्मशक्ती उरतच नाही. आणि हे सर्व करतात ते स्वतःला आवडतं, करावंसं वाटतं म्हणून नाही, तर इतरांच्या इच्छेला बळी पडून. त्यामुळं अशी व्यक्ती जीवनातील आनंद गमावून बसते, स्वातंत्र्य गमावून बसते. त्यांच्या स्वभावाचा अनेक जण गैरफायदाही घेतात, त्यांना स्वतःसाठी राबवितात. कधी कधी त्यांना अक्षरशः ओझ्याचा बैल म्हणतात. त्यांना तसं राबवितात कारण कसंही राबवा अशी व्यक्ती कोणतीच गोष्ट नाकारणार नसते. अशी अनेक उदाहरणं सापडतील. अशी व्यक्ती सहसा मनाप्रमाणे व्यवसाय निवडणार नाही. वडिलांच्याच व्यवसायात मदत करतील किंवा आई वडील म्हणतात म्हणून केवळ एखाद्या कोर्सला जाईल, मग त्याची आवड असो वा नसो. स्वतःचं ध्येय, इच्छा बाजूला सारील. आजारी आई वडील यांची सेवा, भावंडांची जबाबदारी इत्यादी कारणांसाठी म्हणून कधी कधी आवश्यक नसतानाही त्यातच गुरफटून जाऊन लग्नाशिवाय राहतील. त्यांचा परोपकार आंतरिक इच्छेनं नसतो तर ते जणू इतरांच्या इच्छांचे गुलाम असतात. आणि या लादून घेतलेल्या ओझ्यापायी ते थकून गळून गेलेले असतात. जणू त्यांच्यातील रसच कुणीतरी शोषून घेतलेला असतो. आम्र वृक्षावर वाढणाऱ्या बाणगुळासारखा. या बाणगुळामुळे त्या वृक्षाला आत्मतेजाची फळच धरत नाही. अशा व्यक्तींना सेंचुरी दिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व पुन्हा विकसित होईल. इतरांसाठी ते करतील पण स्वेच्छेनं, त्यांच्या प्रभावामुळे नव्हे तर स्वतःला पटत, योग्य वाटत, करावंस वाटत म्हणून करतील. स्वतःची मतं तडपदारपणे मांडू शकतील. इतरांच्या अयोग्य मतांचा प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही. स्वतःचं ध्येय पूर्ण करून आत्मबाबतही आपलं काही कर्तव्य असतं याची जाणीव त्यांना राहील. इतरांच्यात मिसळले, त्यांच्या मतांना योग्य तो मान दिला तरी स्वत्व, स्वातंत्र्य, स्वतःची मतं, व्यक्तिमत्व जपतील. प्रत्येक गोष्टीत आपल्या व्यक्तिमत्वाचा, वैशिष्ट्यांचा ठसा उमटवतील. यामुळं सदा उत्साही राहतील. खूप दिवसांच्या आजारपणानंतर येणारा अशक्तपणा, इतक्या दिवसांच्या परावलंबित्वामुळं येणारा अनुत्साह, नैराश्य यासाठीही सेंचुरी हे उत्तम औषध आहे. अशा प्रकारच्या स्वभाव धर्मामुळं सतत दडपणाखाली राहून निर्माण होणारे मनोजन्य शारीरिक आजारही या औषधानं बरे होतील. याच प्रकारची काही व्यवहारातील उदाहरणं आपण लक्षात घेऊ. हे पहा एक पत्र. सौ मीना लिहिते, माझ्या सासूबाई अत्यंत कडक, डॉमिनेटिंग स्वभावाच्या आहेत. मला खरं म्हणजे माझं मत सूचना त्यांच्या समोर सांगण्याची भीती वाटते. मला एखाद्या ठिकाणी जावं असं खूप वाटत असतं. लग्नाआधीचे छंद जोपासावे असंही वाटतं. एखाद्या दिवशी अमुक पदार्थ करून पाहावा असं वाटतं, पण मी ते सांगू शकत नाही. दिवसभर त्या म्हणतील ते करत राहते. स्वतःसाठी असा वेळ देऊ शकत नाही. दिवसभर काम करत राहून थकून जाते, मन आंबून जातं, खूप निराश वाटतं. परवा सहज माझी एक बालमैत्रीण घरी आली व काही खरेदीसाठी आपल्याबरोबर चल म्हणाली. मलाच तिच्याशी गप्पा मारावयाच्या होत्या, पण सासूबाई जाऊ नको म्हणाल्यावर मी गप्प बसले. पण इतक्यात माझे पती ऑफिसमधून आल्यावर त्यांनी मला मुद्दाम तिच्याबरोबर पाठविलं. मला खूप आनंद झाला. तिच्याबरोबर काही वेळ घालवून घरी आल्यावर इतकं छान वाटलं, माझा थकवा कुठल्या कुठे पळाला. जवळजवळ रोजच दुखणारं डोकं त्या दिवशी दुखलं नाही. पण हे असं एखाद्या वेळीच घडतं. मला वाटतं ते मी कधीच सांग

0: होऊ शकत नाही. सध्या मला लो ब्लड प्रेशरचा त्रास होतोय, भोवळ येते, भूक लागत नाही, अन्न पचत नाही, छातीत जळजळत इत्यादी. पहा, ही आहे सेंचुरी टाईपची व्यक्ती. सेंचुरी सतत 3-4 महिने घेतल्यावर या तक्रारी तर कमी झाल्याच, पण सुनबाईने पुन्हा गाण्याचा क्लास जॉईन केला. जीवनातील हरविलेला आनंद त्यांना मिळालाच, पण सासूबाईनीही आपलं धोरण बदललं, त्यांना बदल भाग पडलं. आणखी एक उदाहरण घेऊ. जयश्री, प्रौढ कुमारिका, दोन्हीला इच्छा ती वडिलांजवळ बोलून दाखवू शकेना. तिचं सतत तोंड यायचं, पोटदुखी तर जडली होतीच आणि औषधाने तात्पुरतीच कमी झाली होती, पण सेंचुरी दिलं आणि या सगळ्या तक्रारी कमी झाल्या. वडिलांना आपली इच्छा सांगण्याचं मनोधैर्य, मानसिक बळही आलं. आपली इच्छा योग्य आहे, फक्त वडिलांची जबाबदारी आपण लग्नानंतरही निभावू, असा तिनं योग्य निर्णय घेतला. हा स्वतंत्र निर्णय निर्भीडपणे आपल्या भावी पतीलाही सांगितला. नंतर आली ती लग्नानंतर छोट्या बाळाला घेऊनच. पोटदुखीच्या विकारानं पुन्हा डोकं वर काढलंच नाही, कारण मुळावरच घाव बसला होता.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती केएलबी अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो. साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर मनातील भावना, विचार आणि अनुभवांना मिळालेली सुंदर अभिव्यक्ती आहे. आजच्या कार्यक्रमात आपल्या खास अतिथींच्या स्वरातून आपण ऐकणार आहोत एक सुंदर कविता, जी नक्कीच आपल्या मनाला स्पर्श करून जाईल. तर आपल्यासोबत आहेत मंगल हेबाळकर, ज्या एक रिटायर्ड टीचर आहेत. त्यांना आपण ऐकतो, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसो.
1: मी मंगल हेबाळकर, माझी शिक्षिका 8वा क्रॉस भाग्यनगर कृषी कॉलनी या ठिकाणी राहते. आज माझी पहिली कविता सादर करते. गुरु किती महान असतात आम्ही सर्वांनी अनुभवलेलेच आहे. श्री गुरुदत्तांनी आपल्या जीवनात 24 गुरु केले. गुरु महिमा, त्याचे महत्व त्यांना समजले, अनुभवही घेतले. क्षणोक्षणी पदोपदी आपण आपले डोळे उघडून जर पाहिलं तर निरीक्षणाने आपल्याला कळतं की साऱ्या विश्वातील जीवसृष्टी आपले सर्व गुरुच आहेत. गुरु महिमा ही कविता म्हणजेच माझे गुरु ही कविता मी लिहिलेली आहे. चित्ताला ज्ञानाचा आनंद देणारे, वैराग्याची कास पकडणारे, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव देणारे माझे गुरु, विकाराने चित्त न ढळू देणारे, सर्वांचे हित पाहणारे, उपकारांची साक्षात मूर्ती माझे गुरु, अखिल विश्व ब्रह्ममय आहे सांगणारे, भाविकपणे श्रद्धेने भजन करणारे, निर्मळ मनाचे चांगली मूल्ये आचरणात आणणारे माझे गुरु, आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान देणारे, उच्च भावना उदात्त विचारांची दारे उघडी ठेवणारे, मानसिक शारीरिक आचरण प्रामाणिक ठेवणारे माझे गुरु, अंतकरणात प्रेम व दया ओतंबून ठेवणारे, स्वार्थ हव्यास कामना विनाशी आहेत हे सांगणारे, नियंत्रण नियमन यांची जोड धरा सांगणारे माझे गुरु, आत्मपरीक्षण दक्षतापूर्वक पहा, शहाणपणाने नव्या युगाची नव्या गुणांची रोपणी करा, सुखी स्वतंत्र स्वच्छंदी राहा असा उपदेश करतात माझे गुरु. गुरुना माझा सतशा प्रणाम. भारत भूमी पुण्य कर्म करण्याकरता योग्य स्थळ आहे. अनेक धार्मिक कार्य पूजा अर्चा हे सर्व काही घडत असते. जगात स्त्रीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मुलांवर योग्य संस्कार करून सक्षम करायचे आहे, म्हणून स्त्रियांनी नित्याचरण कर्मे केली पाहिजे. त्यासाठी माझी आजी चातुर्मास कशी पाळते यावर एक कविता मी लिहिलेली आहे. कवितेचे शीर्षक आहे चातुर्मास आजीचा ध्यास. आषाढी एकादशी पासून कार्तिक एकादशी आजीचे नित्य व्रताचरण सुरू. आत्ममंथन हेच ध्येय. वाती वळून झाल्या, फुलवाती तुपात बुडविल्या, अध्ययन पोथी वाचन सुरू. प्राचीन धर्मग्रंथांचे पुन्हा लिखाण. प्रत्येक कार्य करताना नामस्मरण पाहिजेच. धार्मिक गोष्टी भरभरून मला सांगते. आहार विहार दान देणे ज्ञान वृद्धींची करण्यास तयार असते. स्तोत्र नियमित म्हणूनच घेते. सवाष्णीला नारळाची ओटी, कंगवा, आरसा, कुंकू, साडी चोळी दक्षिणा देते. तुळशीचे रोपे लावण्यास सांगते. गजरे करणे विडे तयार करण्यास शिकविते. भाजी चिरायलाही शिकवित. पुण्य संचयासाठी दानाचे महत्वही सांगते. कडधान्ये डाळी भाज्या बहुबीज असणारी फळे वर्ज्य करते. एकादशी उपवास करण्यास सांगते. खजूर खारीक सुक्का मेवा नारळाच्या बर्फ्या केळी यावर मी मात्र दुप्पट खाशी करते. धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थात धर्माला पहिले स्थान. धर्माचे रक्षण होते. चांगले वळण शांतता आत्मसमाधान शिस्त लागते. ज्ञान मिळते ही मला सफळ फळश्रुती ही मिळते. आजी सारखी नित्य व्रताचरण करते भगवान श्रीकृष्णा अनुग्रहास मी पात्र ठरते. चकोराला चंद्र किरण पक्ष्यांच्या पिलांना पक्षिणीचे पंख हे तू देवा यांना का दिलेस यावरून मला एक कविता सुचली. कवितेचे नाव आहे पंख. रात्रभर पंखांच्या उबदार कुशीत झोपलेली पिले टोपली उघडताच मोकळी झाली आणि अंगणात दाणे टिपू लागले. इकडे तिकडे टकमक पाहत आई पिलांना सावरू लागली. बागुलबुवाची चाहूल लागताच पटकन कोंबडीने पंखात दडविली पिले सारी. पांघरून पडताच पिले एकदम गुपचूप झाली. घाबरून एका पिलाने हळू चिवचू केली. पंखाद्वारे कोंबडीने त्यास घट्ट दावली. हळूहळू बागुलबुवा जवळ येऊ लागला. माझ्या पिलांना वाचव रे देवा अशी कोंबडीने साकड घालू लागली. पाहतो तो काय कोंबडा पान तुरा उडवीत पंख फैलावत वेगाने धावत आला. बागुलबुवा

हा घाबरून दूर पळाला. कोंबडीने पंख उघडले, सारी पिल्ले बाहेर पडली. क्षणातच कोंबडा अदृश्य झाला. संकट समयी देव धावून आला हे कोंबडीने ओळखले. देवाचे आभार मानले. साऱ्या पिलांना सावरीत घरी परत टोपलीकडे जाऊन बसली. म्हणूनच पक्ष्यांच्या पिलांना पक्षिणीचे पंख असतात हे समजून येते. आता आधुनिक कन्या आहे, तिला आधुनिक उपदेश करणारी माता आहे. ती कशाप्रकारे आधुनिक माता आपल्या आधुनिक कन्येला उपदेश करते याबद्दल मी एक कविता तुम्हाला सांगते. त्याचं शीर्षकही असंच आहे, आधुनिक कन्येला उपदेश करणारी आधुनिक माता. स्वप्न आकांक्षा शिक्षण अंतिम ध्येय नको, वाटे जगास हेवा आयुष्य असे घडो. नातं शब्दानी नाही, संयम विश्वास समजुतीने टिकव. मृदू बोलून सर्वांच्या मनात प्रेम मिळव. सौंदर्य स्तुती सर्वत्र मिळे, मात्र बौद्धिक विचारावर अंकुश टोचे. मोहरूपी अंमली पदार्थ विषाने व्यापतो, अज्ञानाने तो फसतो. वर्तमान क्षण देश रक्षण धर्म रक्षणात तू घालव. कार्यक्षमता दृष्टीप्रणालीने घुसखोरींचा नाश करो. विवेक बुद्धीने पैसा मिळव, मूल्य गमावू नको. खचल्या मनाला उभारी भगवत गीतेनेच मिळव. ध्यानधारणा योग साधना ठेव मनी आस्था. धर्म केवळ सिद्धांत नाही, जीवनास लाभो प्रथा. भ्रमरध्वनी समाज माध्यमे वास्तव्याशी दूर नको. गोड प्रीतीची साथ मोठी विश्वात ठरो. निसर्ग पूजन सृष्टीवरी भल अस्तित्व ठरते. स्वतःशी एकांतात संवाद साधून बघ, आयुष्य सार संतुलित होत. तेव्हा साधं आयुष्य ही अर्थपूर्ण तुला वाटू लागते. अशी ही आधुनिक कन्येला उपदेश करणारी आधुनिक मातेने सांगितलेली कविता होती. सुख म्हणजे नक्की काय असतं? कवितेत मी मांडलेले विचार जवळ ठेवा. सुख घर बसल्या मिळते, कसे मिळते याबद्दल मी एक सुख म्हणजे काय अशी कविता लिहिलेली आहे. स्वतःचे मन शांत करण्याची क्षमता ठेव. अंतर्यामी आनंदी जरा मोकळेपणाने वाहू दे. भूतकाळ सोड, भविष्यकाळ सोड, वर्तमान खुश राहा. आलाच क्षण जग हेच नेमकं सुख असतं. क्षमा करणे विसरणे त्याहून उत्तम. मानसिक आरोग्य कायम टिकून ठेव. उच्च भावना उदात्त विचारांची दारे उघडी ठेव. हेच नेमकं सुख असतं. ध्येय असे ठेवत जा त्यातून स्फूर्ती मिळावी. अडचणीवर मात कर, संकटाला सामोरे जा. कोणाचीही मने दुखू नको. हेच नेमकं सुख असतं. दयेने वाग, हिंसा अपाय करू नको. उज्ज्वल संसुवाद ठेव. आशावादी राहा. जीवन जगताना कला छंद आनंद मिळव. हेच नेमकं सुख असतं. जेव्हा देव आपणास भरभरून देतो, हवे नको म्हणण्याचा प्रश्नच मुळी नको. ज्याच्या प्रकाशाने इतर प्रकाशित होतं हेच नेमकं सुख असतं. सुख नक्की हेच असतं. सुख घर बसल्या मिळतं. मी आता दान ही एक स्वरचित कथा केलेली आहे. ही कथा वाचण्यापूर्वी मला सांगावेसे वाटते, योग्य दान कोणते, दान कसे असावे. आपण जीवनपणी स्वकष्टार्जित पैसा दागिने स्थावर जमीन जुमला मालमत्ता आपल्या इच्छेने दान देऊ शकतो. त्यामागे खरी इच्छाशक्ती असली पाहिजे. दान सत्पात्री असावे. सात्विक ज्ञानाबद्दल संत ज्ञानेश्वर म्हणतात, आपण ज्याला दान द्यावे तो असा पाहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने परतफेड करता येणार नाही. प्रतिष्ठेसाठी वा नावलौकिकसाठी दिलेले दान अयोग्य आहे. तिरस्काराने नाइलाजाने दिलेले दान अयोग्य ठरते. आपण निष्काम फलाची इच्छा न धरता दान करणे हे योग्य दान ठरते. आदरणीय डॉक्टर पद्मश्री प्रभाकर कोरे जागतिक हिपेटायटिस दिनानिमित्त म्हणाले होते, अवयवदाना निमित्त आपल्या इथं जनजागृती झाली पाहिजे. हे औचित्य साधून मी एक कथा केलेली आहे. माझ्या कथेचं नाव आहे दान. शाळेची बेल वाजली. पटांगणात ओळीने विद्यार्थी एका रांगेत उभे राहते. सरस्वतीची प्रार्थना झाली, राष्ट्रगीत झाले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने सुविचारही सांगितला. आजच्या ठळक बातम्या सांगून झाल्या. विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. विषयांचे तास सुरू झाले. प्रत्येक गुरुवर्य आपापल्या वर्गात गेले. मंगलबाई इयत्ता पाचवीच्या वर्गात गेल्या. हजेरी घेतली, पटसंख्या फळ्यावर लिहिली आणि साने गुरुजींची कविता बलसागर भारत हो ही कविता शिकवण्यापूर्वी श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या आईबद्दल

माहिती सांगताच मोठमोठ्याने ओरडणाऱ्या बाईचा रस्त्यावरून आवाज आला. माझी नजर रस्त्याकडे गेली. हातात छोटी काठी, हाताला धरलेला तिचा मुलगा त्याला ओढीत घेऊन जात होती. मुलगाही मोठमोठ्याने रडतच होता. त्या मुलाला चक्क काठीने आई मारतच होती. मंगलाबाई वर्गातून रस्त्याकडे धावल्या. बाईला म्हटलं, नको हो तेवढं मारू. हातातली टाक काठी. ऊन वाढत आहे, रस्ताही तापलेला आहे, गाड्यांची रस्त्यात जोरात येजा सुरू आहे. जरा या पटांगणात या बरं. मुलाला ओढीतच त्या बाईनं आपल्या आणलं आणि म्हणाली, दोन दिवस झाले मी शाळेला जाणार नाही असा हट्ट करतोय आणि घरात लपून बसतोय. मंगलबाई म्हणाला, बाळ एवढ्या मोठ्याने का रडतोस? तो म्हणाला, मला त्या शाळेत जायचं नाही. म्हणजे शाळा शिकणार नाहीस? पटकन त्याने उत्तर दिलं, बाई मी तुमच्या शाळेत येणार. हे ऐकताच मला आनंद झाला. नक्की येणार का? हो मी नक्की तुमच्या शाळेत येणार. बर मग. नळावर जाऊन स्वच्छ तोंड धुऊन ये. तो नळापाशी जाऊन तोंड स्वच्छ त्याने धुतले. शर्टाची बटणे व्यवस्थित लावली. दप्तर आईच्या खांद्यावर होत, ते मागितलं. तेव्हा आईने दप्तर दिलं. त्या दप्तरात त्याचा दाखला आहे, तो तुम्ही घ्या म्हणून बाईंच्या हातात दाखला दिला. तुझं नाव काय रे? राहुल गंगाराम पाटील, इयत्ता चौथी पास. असं त्या मुलाने सांगितलं आणि दाखल्यात तेच नाव. चल पाचवीच्या वर्गात बाई जा, असे मंगलबाईने म्हणताच तो आनंदाने वर्गात जाऊन बसला. राहुलची आई पदरानं डोळे पुसत म्हणाली, तुमच्या स्वाधीन केलं राहुलला. राहुलला शहाणे करा, हा खूप खूप शिकवा, असे म्हणून ती तिथून निघून गेली. राहुल मागील बाकावर बसला होता. बाईने श्यामची आई गोष्ट सांगणार तोच राहुल म्हणाला, मंगलबाई मी गोष्ट सांगू का? बर. म्हणताच त्याने श्यामचे सारे जीवन त्याच्या आईने कशा प्रकारे चांगल्या गोष्टी शिकविल्या त्या आनंदाने सांगू लागला. मलाही आनंद झाला. सर्व विद्यार्थी शांतपणाने गोष्ट ऐकत होते. मंगलाबाईंना त्याचा चेहरा पाहिला, त्याच्या डोळ्यामध्ये तेज दिसलं. गोष्ट सांगण्याची पद्धत त्याची आवडली. हुशार विद्यार्थी, असे मनात मंगलाबाईंनी म्हटलं. राहुल शाळेच्या जवळच 15-20 मिनिटाच्या मार्गावर एक प्रसिद्ध इंजिनियर एस आर जकाती यांच्या बंगल्या बाजूला कच्च्या विटांचा छोटं घर होतं. त्या घरात वॉचमन म्हणून राहत होते. राहुल गरीब पण होतकरू हुशार होता. म्हणून शाळा सुटताच मंगलबाई बुकस्टॉलच्या दुकानात जाऊन राहुलसाठी दप्तर, नोटबुक, कंपास, लेखणी सर्व साहित्य घेऊन घरी गेल्या. आईने विचारलं, मंगल हे साहित्य कोणास? हे म्हणताच आईला राहुल विद्यार्थ्याची माहिती मंगलबाईंनी सांगितली. दुसऱ्या दिवशी मंगलबाईची वाट पाहत राहुल वर्गासमोर उभा होता. काय राहुल, एकटाच आलास की आई काठी घेऊन तुझ्या शेजारी आली आहे? हे ऐकून तो लाजला आणि वर्गात पळून गेला. विषयांचे तास सुरू झाले. प्रत्येक शिक्षकांनी राहुलच्या हुशारपणाचे गोडवे गाऊ लागले. सर्व शिक्षकांचा राहुल आवडता विद्यार्थी झाला. वर्षामागून वर्षे झाली राहुल 10वी इयत्तेत आला. शाळेतील विद्यार्थ्यांची निवडणूक झाली. तो शाळेचा मुख्यमंत्री झाला. शाळेतील विद्यार्थ्यांचा आवडता मित्र झाला. पावसाळ्याचे दिवस होते. राहुलच्या घरात ओल येत होती. लाईटही एकच होता. त्याच अंधुक प्रकाशात अभ्यास कसा व्हायचा राहुलचा, असा सर्व शिक्षकांना विचार पडला. मग शाळेतच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ज्यादा तास रात्रीची शाळा भरवावी, असं म्हणून गुरुजींनी सर्व शिक्षकांनी अभ्यासाची जय्यत तयारी करून घेतली. 10वीची परीक्षा झाली, रिझल्टही झाला. राहुल शाळेत प्रथम आला, तो बेळगाव जिल्ह्याला प्रथम आला. सर्व शिक्षकगण, विद्यार्थी, गावकरी यांना फारच आनंद झाला. राहुलने शाळेचे, गावचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. आनंदी आनंद सर्वत्र झाला. राहुलची आई जकाती सरांच्याकडे, जे इंजिनियर आहेत, त्यांच्या घरात भांडी धुनी करीत होती. तसेच आसपासच्या घरी जाऊन राबून कष्टाने जीवन जगत होती. राहुलचे बाबा तळीराम, म्हणजेच दारूच्या व्यसनाने त्याला जखडलं होतं. नेहमीत रात्री दारू पिऊन यायचं, आईवर आरडाओरडा करून पैसे उकळायचे, हाच त्यांचा दररोजचा दिनक्रम होता. लहानपणापासून राहुल हे पाहत होता. आई थोडे पैसे बाबांना देत होती आणि हळूच एक पितळी डब्यामध्ये पैसे ठेवत. हे आजूबाजूच्या लोकांना ही परिस्थिती माहीत होती. या सर्व परिस्थितीत राहुलने कटाक्षाने, ध्येयाने, कष्टाने अभ्यास करून यश मिळवले होते. गावातील लोकांनी राहुलचा सत्कार करण्याचे ठरविले. गावातील प्रतिष्ठित लोक, संस्था, सोसायटी आणि इतर मान्यवर लोक, जकाती इंजिनियर, डॉक्टर्स या सर्वांनी शाळेच्या पटांगणात भव्य सोहळा करण्याचं ठरवलं. सोहळ्याचा दिवस उजाडला, भाषणही झाली. राहुलला थोडे तुझे विचार सांग, त्यामुळे गावातील इतर मुले
तुझ्यासारखी शहाणी होतील, संस्कारी होतील असे म्हणतात राहुल व्यासपीठावर उभा राहिला. तोच त्याने प्रथम आपल्या आईला तसेच मंगलाबाईंना म्हणजेच टीचरांना व्यासपीठावर येण्यास सांगितले. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी या दोघांनाही व्यासपीठावर आणलं. त्याने प्रथम आई व मंगलाबाईंना बघून पायावर डोके ठेवून नमस्कार केला. टाळ्यांचा आवाज घुमला. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबवेनात मंगलबाईंनी त्यांना सावरलं. थोडक्यात राहुलने आपल्या लहान विद्यार्थ्यांना कळवळून सांगण्याचा भाषणास सुरुवात केली. कोणत्याही आपल्या वाईट परिस्थितीमध्ये ठोकर खाल्ल्याशिवाय आपणाला यश प्राप्त होत नाही. चांगले विचार ठेवा. समृद्ध जीवन जगायचं असेल तर शिक्षणावर प्रेम करा. त्याच्याही डोळ्यातून अश्रू उघडू लागले. त्याने सर्व शिक्षकांचे, गावकऱ्यांचे, सर्वांचे आभार मानले आणि भाषण संपलं. रात्र झाली. राहुलच्या आईने राहुलला बक्षीस रूपात मिळालेले पैसे पितळी डब्यात ठेवले. तोच नराधाम राहुलचे बाबा धुंदीत दारूच्या नशेत झिंगत घरी आले. आणखीन राहुलच्या आईकडे पैसे मागू लागले. आईने पैसे देण्यास नकार दिला. तिला वाईट घाण शिव्या देऊ लागले. तोच देवळातील पितळेच्या डब्याकडे जाऊन तो डब्बा उचलणार. तोच राहुलच्या आईने तो डब्बा काढून घेतला आणि दोघांची झोंबाझोंबी सुरू झाली. तोच राहुलच्या बाबांनी चुलीतील जळते पेटले लाकूड राहुलच्या आईच्या अंगावर फेकले. साडी जळू पेटू लागली. राहुलची आई ओक्साबोक्षी मोठमोठ्याने रडू लागली. संपूर्ण अंगाने पेट घेतला होता हो तिचा. राहुलच्या अंगावर राहुलला काय करावे समजेना झाले. पटकन राहुलने तिच्या अंगावर घोंगड टाकलं. हे आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलं. सावरण्याचा प्रयत्न केला आणि राहुलचे बाबा धुंदीतच खाली कोसळले आणि दगडी पाट्यावर त्यांचे डोके आपटलं. रक्त बंबाळ झाले. काय झालं काही समजेना. तोच लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलावली. ॲम्ब्युलन्समधून राहुलच्या आईला, वडिलांना आणि राहुलही हाताला भरपूर जळलं होतं. सगळ्यांना दवाखान्यात नेले. राहुलचे बाबा गतप्राण झाले होते. डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या डोक्याला दगडाचा घाव बसला. तेथेच ते मृत्युमुखी पडले होते. त्यांचा तिथेच प्राण गेला होता. धावतच सारे गावकरी हॉस्पिटलमध्ये आले. राहुलच्या आईचा भरपूर भाजलेला प्रकार पाहिला. त्या मोठमोठ्याने बिवळत होतं ते पाहिलं आणि डॉक्टरांनी त्या सर्वांना बाहेर बसण्यास सांगितलं. रात्रीची वेळ. त्याच हॉस्पिटलमध्ये नुकतेच मंगलाबाई टीचरांच्या आईना ॲडमिट केलं होतं. ICU मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. मंगलाबाईंना हे राहुलच्या आईवर झालेला घातपाताचा प्रसंग तेथे जमलेल्या गावकऱ्यांनी सांगितला. मंगलाबाईंना फार वाईट वाटलं. राहुलला भेटण्यासाठी मंगलबाई आल्या. त्यांनी राहुलकडून सर्व झालेला प्रसंग ऐकला. त्याने डोळ्यात अश्रू आले. तोच मंगलाबाईंच्या आत्या मामी धावतच मंगलाबाईंच्याकडे मंगलाला शोधू लागल्या. मी घाबरले. क्षणभर माझ्या पायाखालची जमीन हादरली. मंगल, तुला डॉक्टर बोलावीत आहेत, काही इमर्जन्सी आहे असे म्हणाले. डॉक्टरांच्याकडे मंगलबाई धावत गेल्या. डॉक्टरने त्यांना सांगितलं, अत्यंत दुःखाची बातमी आहे हो. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या आईंचा मृत्यू झाला. मंगलबाई ओक्साबोक्षी रडू लागल्या. हॉस्पिटल असल्याने प्रसंग अवधान ठेवून पुढे काय असा प्रश्न पडला. रात्र ओसरत होती. पहाट होऊन सकाळ झाली. तोच माझ्या कानी आले, राहुलच्याही जिवंत आहे. त्यांची त्वचा संपूर्ण भाजून होरपळून गेली आहे. त्या रुग्णाला एक नवे आयुष्य देणारा कोणी त्वचा दान करणार आहे का? विषाणूंचा संसर्ग होण्या अगोदर गरजेचे आहे हे मंगला त्यांनी ऐकताच डॉक्टरांना भेटण्याचे ठरविले. त्याने डॉक्टरांना त्वचादानाची प्रोसिजर विचारली आणि क्षणाचाही विचार न करता त्वचा बँकेशी संपर्क केला. त्यांचे प्रतिनिधी आले. मृत व्यक्तीचा वरचा थर काढला तर रक्तस्राव फक्त होतो हे त्या प्रतिनिधीने सांगितलं. मंगलाबाईंनी हे समजावून घेतलं आणि त्यांनी आपल्या त्वचेचं दान दिलं. त्यावेळी लोकांनी, बँकमध्ये असलेल्या संपर्क लोकांनी मंगलाचे आभारी मानले. काढलेली त्वचा ताबडतोब ग्लिसेरॉल द्रावणात ठेवली आणि मंगल आईची त्वचा राहुलच्या कामी आली. मंगलाच्या आईची त्वचा आई कमला म्हणजेच राहुलची आई यांना ती वापरण्यास मिळाली. राहुलला हे समजलं. मंगलाबाईचे त्याने पाय घट्ट धरले. देवा लागी प्रत्यक्ष मी काय देवाला पाहिलं नाही पण तुम्हीच माझा देव असे म्हणून त्याने त्यांचे पाय पकडले. माझ्या आईचा पुनर्जन्म झाला म्हणू लागला. नाही राहुल, माझी आई मला तुझ्या आईच्या रूपात मिळाली म्हणून दोघेही अश्रू ढावू लागले. आई मला पुन्हा मिळाली असे त्या सारखं सारखं म्हणू लागले. हॉस्पिटलमध्ये मंगलबाईचे कौतुक झाले.
माझ्या आईचा

0: सुद्धा मला गर्व झाला. राहुल हा माझ्या आईची सारखा लाडिक होता आणि लाडका विद्यार्थी होता. ती त्याचा सारखे कौतुकी करत होती. मलाही असे वाटले, आपल्याला हे शरीर परमेश्वराने बहाल केले तो वारसा आहे. आपण मिळवलेली मुळीच नाही ही त्वचा, जीवन किंवा हे शरीर आपण मिळवलेले मुळीच नाही आहे. त्याची राख रंगोळी करण्यापेक्षा त्यातील एक काही अंश, नेत्र, त्वचा, रक्त, अवयव, आपला देह सोडताना इतर गरजूंना देणे उत्तम वाटते, उत्तमच आहे. देह आपला नाही, देहातील आत्मा फक्त अमर असतो हे मला या साऱ्या प्रसंगावरून चांगलेच कळले. एक महिना राहुलची आई हॉस्पिटलमध्ये राहिल्या. त्यांची चांगली देखभाल सर्व गावकरी लोक, जकाती इंजिनियर, आणखीन स्वतः मंगलाबाई करीत होत्या. जकाती इंजिनियरांनी राहुलला सिमेंट काँक्रीटचे 2 रूमचे घर बांधून दिले. कॉट, फॅन, गॅस सारे काही सामान ठेवलं. गावकऱ्यांनी आर्थिक मदत केली. कमलाबाई येणार म्हणून काही गावकरी, इंजिनियर जकाती, दादा, वहिनी, आजूबाजूचे लोक भेटण्यासाठी घरी आले. हॉस्पिटलमधून कमला मावशी आपल्या घरी आली. घराकडे आश्चर्याने पाहू लागली. घरात पाऊल टाकताच देवळी शोधू लागली. देवळी तशीच होती. त्याच्या बाजूला पितळी डब्बाही तसाच होता. हात जोडून ते महादेवासमोर उभी राहिली आणि म्हणाली, हे महादेवा, तू विष पिऊन तुझा गळा निळा केलायस. विष पिताना थोडं विष जमिनीवर सांडलं का? या विषारू दारूने काय हाल झाले? किती यातना झाल्यात? कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. संसाराची राख रंगळी होत आहे. तरुण मुलं आत्महत्या करतायत. तुला महादेवा सांगते, हे तू विष परत घेऊन जा. मी तुझ्यापुढे पदर पसरते. तुझ्यासाठी 16 सोमवारचे व्रत करते. गावाला प्रसाद वाटेन. म्हणून ओक्साबोक्षी रडू लागली. साऱ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. मंगलबाईंनी कमल मावशींना हळूच कॉटवर बसविले. त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांच्या अंगावरून हळुवार हात फिरवला. त्या स्पर्शात आपल्या आईचा स्पर्श जाणविला मंगलाबाईंना. पुन्हा त्यांनी कमल मावशीचा हात हातात घेतला आणि हाताची पप्पी घेऊ लागली आणि म्हणाली, कशी माय मरो मावशी उरो, असे मनातल्या मनात. म्हणून तिने कमलाबाईंना घट्ट मिठी मारली. आईने राहुलला जवळ बोलावले. आईच्या पायापाशी राहुल बसला आणि रडू लागला. पुढे मंगलबाईंनी राहुलला प्रसिद्ध इंजिनियर केलं. तो प्रसिद्ध गावामध्ये इंजिनियर झाला. या सर्व प्रसंगातून गावकऱ्यांना गावात एकही दारूचे दुकान ठेवले नाही. व्यसनमुक्त गाव झालं पाहिजे म्हणून गावातील लोकांनी एकमेकाच्या सहाय्याने व्यसनमुक्ती केली. आनंदी आनंद गावकरी जगू लागले. साऱ्या जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखू लागले. हे गाव दानाचे मंदिर ठरले. हो, हे गाव दानाचे मंदिर ठरले. जर कविता, मी एक लिहिली स्वरचित कथा जर तुम्हाला आवडली असेल तर मी तुमचे सर्वांचे ऐकल्याबद्दलही धन्यवाद मानते आणि माझे विचार मला मांडण्यास इथे मुभा मिळाली त्याचेही धन्यवाद मानते.
1: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण मंगल हेबाळकर यांना ऐकत होतो, ज्या एक रिटायर्ड टीचर आहेत. त्यांनी सादर केलेल्या सुंदर कवितेसाठी त्यांचे मनपूर्वक आभार मानत अशाच सुंदर साहित्यिक भेटी आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056488.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक, तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 October 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक

होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव।

0: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from Idea to Company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: मेडिकली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्ग

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365. ಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
3: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ, ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡ ಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

0: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.